दूर कथना कथि न आवै तोट कथ कथ कथी कोटि कोट कोट देंदा दे लैंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विकसै वे परवाहो साचा साहिब साच नाए पाख्या पाओ अपार।

हरी नाही नह डडरी पक्की वडन हार लै लै दास पहुतिया लावे कर तैयार जां होवा हो।

अवर ना कोई, गुर प्रसाद करे नाम देवे, नामे नाम समावणे आ। तू आपे सच्चा सिरजनहारा, भगती परे तेरे भंडारा, गुरमुख नाम मिले मन पीजे, सह समाद लगावणे आ। आन दिन गुण गावा प्रभ तेरे, तुसा लाही प्रीतम मेरे, तुद बिन अवर ना कोई जाचा, गुर प्रसादी तू पावणे आ। आगमया गोचर मित नहीं पाई, अपनी कृपा करै तू लह मिलाई, पूरे गुर कै शब्द तिहाई है, शब्द सेव सुख पावणे आ। रसना गुणवंती गुण गावै, नाम सलाहे सच्चे पावै, गुरमुख सदा रह रंग राती, मिल सच्चे सोभा पावणे आ। मनमुख कर्म करे अहंकारी, जुवै जन्म सब बाजी हारी, अंतर लोभ महा गोबारा, फिर आवणे जावणे आ। आपे करता दे वडियाई, जिनको आप लिख तुर पाई, नानक नाम मिले पौ भंजन, गुर सबदी सुख पावणे आ। माज महला पंजवां घर पहला, अंतर अलख न जाई लखिया, नाम रतन लै गुजा रखिया, आगमै गोचर सब ते उचा, गुर कै शब्द लिखावणे आ। हाउ वारी जियो वारी, कल मैं नाम सुनावणे आ, संत प्यारे सच्चे तारे, वडभागी दर्शन पावणे आ। रहाओ साधक सिद्ध जिसै को फिर दे, ब्रह्मे इंद्र त्याय निहरदे, कोट ततीसा खोजै तां कहो, गुरमिल हिरदै गावणे आ। आठ पहर तुद जापे पवना, धरती सेवक पायक चरना, खानी बाणी सर्ब निवासी, सबना कै मन पावणे आ।